हर कथा सुने से तनवंत दिसे जुग माही, तिनको सब निवे अनदिन पूज कराही, सहजे गुण रवे साचे मन माही, पूरे सतगुर शब्द सुनाए।

संतापे से जन बाचे जो प्रभ राखे सतगुरु सेव अमृत रस चाखे चल तो मन राखे अमृत चाखे सतगुरु सेव अमृत शब्द पाखे साचे शब्द मुक्त।

गुरमुख वड पागे वड पागे, जिन हर हर नाम अधारे, हर हर अमृत हर रस पावे, गुरमत भगत पंडारे, जिन दर्शन सतगुर सतपुर

आए पिसावे, आप पकावे, आप पांडे दे परोसे, आपे ही बैठावे, आपे जल, आपे देसिंगा, आपे चुली परावे, आपे संगत

नाम तेरा है साचा सदा मैं मन पाणा, दुख गया सुख आए समाना, गावन सुरनर सुगड़ सुजाना, सुरनर सुगड़ सुजान गावे जो तेरे मन पावे, माया मोहे चेते नाही एला जन्म गवावे, एक मूड मुगद ना चेते मूले जो आया तिस जाना, नाम तेरा सदा साचा सोए मैं मन पाणा, तेरा वक्त